0: दजनान मर्ग माथा सांदे दजनान मर्ग माथा सांदे च देव लाड़वी जब बलता खांदमा
1: जनन
0: मर्ग माथा सांदे चिदाय वलाडू इज बबल तो खांदमा